0: Se deptane Bhagwan ki jai. Se se vishwangunda shaparama swang maishwan jiguru deva ki jai.
1: हजार बहत्तर नदिया चाले लंबी लंबी खाई. What does that mean?
2: Co to znamená?
1: हजार बहत्तर नदिया चाले, thousands and thousands of different rivers are flowing.
2: Tisíce a tisíce různých řek tady plyne.
1: But that we will talk about later.
2: Ale o tom budeme mluvit později.
1: Let's continue where we started.